0: ಗುಲ್ಮೋಹರ್ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು ಇದೀಗ. ವಾಂಟೆಡ್ ಆಲ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್, ಲೈಫ್ ಪಾರ್ಟ್ನರ್ ಹಾಗೂ ದೋಸ್ತಾನ, ಈ ಚಿತ್ರಗಳಿಂದ ಆಯ್ದ ಹಿಂದಿ ಹಾಡುಗಳು ಇದೀಗ.
1: ಪ್ರಾಥಮಿಕತಾ ದಿ ಜಾಯೇಗಿ, ಕೃಪಯಾ ಸೀಲ್ ಠಪ್ಪೆ ವಾಲೆ ಔರ್ ಛಪೆ ಹುಯೆ ಪೋಸ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ ನಾ ಭೇಜೆ, ಅಂತರ್ದೇಶೀಯ ನಹೀ ಕೇವಲ ಪೋಸ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ ಭೇಜೆ. ಔರ್ ಯೆ ಚಿಠಿಯಾ ಆಪ್ಕೋ ಭೇಜ್ನೇ ಕಹಾ ಹೈ,
2: ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಂಚ ಹೈ ಗೀತ್,
3: ವಿವಿಧ ಭಾರತಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೇವಾ,
1: ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಂಬರ್ 19750, ಮುಂಬೈ 400091.
4: तो कार्यक्रम मन चाहे गीत में एक बार फिर से आप सभी का स्वागत है. और कार्यक्रम का पहला गीत किसकी फरमाइश पर सुनवाने वाले हैं ये तो बताएंगे ही, लेकिन वो गीत है मेरे हुजूर फिल्म से, ये आपको पहले बता रहे हैं. और इसकी फरमाइश आई है न्यू ईदगाह कॉलोनी कानपुर उत्तर प्रदेश से मोहम्मद अहमद रायनी, अबरार अहमद रायनी, शकीला बेगम रायनी, बद्री प्रसाद यादव, सौरभ सोनवानी, एम ए कानपुरी, आर के कानपुरी ने भी इस गीत की फरमाइश यहीं से भेजी है. और दतरंगी भाटापारा से नोखेलाल वर्मा, पारस मणि वर्मा और पुष्पेंद्र मणि वर्मा भी सुनना चाहते हैं मेरे हुजूर फिल्म से गीत. मोहम्मद रफी की आवाज, हसरत जयपुरी के बोल, शंकर जयकिशन का संगीत. अपनी पसंद पर सुनिए ये गीत.